0: सासू म्हणती
1: काय म्हणती
0: हाडातलं पाणी घे आणि धुन धू कशी धुयाची मी आणखीन मला काय म्हणती मला भरली बाई गा थंडी मला भरली बाई गा थंडी सासू म्हणते घास ही भांडी सासू म्हणते घास ही भांडी।

0: आणखीन माझी बोट दुखा लागली आणि सासून मला काय
1: सांगितलं
0: लयतरात
1: लयतरात गप गपरड गपरड गपरड
0: माझी दुखतात बाई बोट माझी दुखतात बाई बोट
1: खराब झालेली दिसते ती दिसते
0: बक्की कशी झाली ती
1: एकदम
0: माझी दुखत्यात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट माझी दुखतात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट

0: कशी लाटू आता कशी मी लाटू माझ्या तोंडी भरला घास
1: घास
0: होय सासू म्हणते मजला हास माझ्या तोंडी भरला घास सासू म्हणते मजला हास आता कशी मी